अंत नहीं विचार, केते खब तुटहे बेकार, केते लै लै मुकर पाहे, केते मूर्ख खाही खाहे, केते आ दुख भूख सदमार, एह पे दात तेरी दातार। बंद खला

नमस्तंग असर्गे नमस्तंग प्रपोगे नमस्तंग सौजोगे नमस्तंग रंगे नमस्तंग अपंगे नमस्तंग गमे नमस्तस्तरमे नमस्तंग जलाश्रे नमस्तंग निराश्रे

सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्तदेवाय नमस्तं अपेहवाय नमस्तं जनमे नमस्तं शुभमे नमो सर्वगौणे नमो सर्वपहुणे नमो सर्वरंगे नमो सर्वपंगे नमो काल काले नमस्तस्त दयाले

भुजंग प्रयाशंद नमो सर्व माने समस्ति निधाने नमो देव देवे अपेखी अपेवे नमो काल काले नमो सर्व पाले नमो सर्व गौणे नमो सर्व पहुणे अनंगी अनाथे निसंगी प्रमाथे नमो पहान पहने नमो महान माने नमो चंद्र चंद्र नमो पहान पहने नमो गीत गीते नमो तान ताने नमो निर्द निर्दे नमो नाद नादे नमो पान पाने नमो बाद बादे